तुमरी कृपा ते पार ब्रह्म दोखन कौ नाश चरण कमल का आसरा प्रभ पुरख गुणतास कीर्तन नाम सिमरत रहो जब लग कट सास रहा मात पिता बंधप तू है तू सर्व निवास नानक प्रभ शरणागति जाको निर्मल जास मात पिता बंधप तू है तू सर्व निवास नानक प्रभ शरणागति जाको